आकाशवाणी पणजी 11:05 जाल्ली आसा. जाणून घेवया कार्यावळीची रुपरेषा. कार्यावळीची रुपरेषा सांगून जाल्या उपरांत बरोबर 11:10 लाव घेवया भक्ती संगीताचो पुष्पांजली कार्यावळींत. 11:32 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत आज अली अहमद हुसेन हांचे शनायवादन. आपल्या शनायवादनात ते सादर करतले राग तोडी. सात:10 नमस्कार गोवा. कातरांचा आस्वाद घेऊया सकाळच्या 8:15 आणि दनपारच्या 1:05. दहा:10 मराठी गीतां जाल्यार 11:05 कोंकणी गीतांची कार्यावळ. दनपारच्या 12:05 फोन इन अस्तुरी. आयचो विषय खगोलशास्त्राच्या मळार. मुखेल सोयरे सतीश सुबराय नायक आनी सादरीकरण चारुशिला देसाय हांचे. दोन:00 मराठी गीतांची कार्यावळ. दोन:32 सावन कार्यावळी पश्चिमी संगीताच्यो. 2:30 तुमकां ऐकुपाक मेळटली जूक बॉक्स. 3:00 आरजेस चॉईस. 3:00 ही प्रायोजित कार्यावळ आसतली. 3:30 4:05 कार्यावळ डान्स हिट्स. 5:10 इन टॉप गियर. 5:35 मराठी गीतांची कार्यावळ. 6:05 रेनबो सांज. 7:10 कार्यावळ हिंदी फिल्मी गीतांची जाल्यार 8:00 कातारां. 7:30 रातच्या 8:30 9:00 प्रायोजित कार्यावळ पिलर ऑफ फायर. 9:30 पश्चिमी संगीताची कार्यावळ व्हॉट्स हॉट. 10:05 फोन इन कार्यावळ आसताली. 11:10 ऐकुपाक रावात द फील गूड आर. तर ह्यो आशिल्ल्यो कार्यावळी आमच्या आज FM रेनबो सेवेंत रावचेल्या मुखेल अशा कार्यावळीची रुपरेषा. 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो. FM रेनबोच्यो कार्यावळी तुम्ही सकाळच्या 6:00 ते रातचे 12:05 मेरेन ऐकू येतात.

हे देवा परमेश्वरा, तू या धर्तरीचो रचणार. तुझीच ही रचना, तुझीच ही चराचर सृष्टी, तूच आदी माया, तूच आमचो देव, तूच आमचो माय, तूच आमचो बाप.

कोकणी भाषा मंडळान अखिल भारतीय कोकणी परिषद आणि रवींद्र केळेकार ज्ञान मंदिर शाळा हांच्या जोड पालवान काल शणै गोंयबाबांची 149वी जयंती मनयली. माटोळ युनायटेड स्पोर्ट्स क्लबान आयोजित केल्ले 19वे फोंड्या तालुका फुटबॉल सर्तीचो माटोळ मैदानाचेर सुरवात जाल्या. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

नमस्कार, यो आसा काय मुखेल खबरो. राष्ट्रपती भवनान आज काल सांजवेळा जाल्ल्या दुसऱ्या नागरी भोवमान पुरस्कार सुवाळ्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल पद्म पुरस्कार भेटयले. शिक्षणीक मळावेले नवे नवे अभ्यासक्रम, ह्या अभ्यासांतले नाविन्य, आधुनिकता, संशोधन शिकोवपी शिक्षण ह्याच्या काळाची गरज, गोंयच्या तरणाट्यांक हे शिक्षण राज्यान मेळचे, गोंयान खासगी विद्यापीठ येवप म्हत्वाची अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां.

आकाशवाणी पणजी 11:32 जाल्ली आसात. ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार. कार्यावळीत आज ऐकूया अली अहमद हुसैन हांचे शनायवादन. आपल्या शनायवादनात ते सादर करतात राग तोडी.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आम्ही ऐकले अली अहमद हुसैन हांचे शनायवादन. आपल्या शनायवादनात ताणी सादर केल्लो राग तोडी इतल्यान ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगाच सोंपता.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी पणजी बरोबर 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो आमी आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतात.
2: दिस इज आकाशवाणी द न्यूज रेड बाय अनुजा कुमार. National security advisers and senior security officials from the BRIC nations called for stronger cooperation to address a widening range of global security challenges, including terrorism, cyber threats, during a high-level meeting hosted by India in the national capital, the 16th BRICS National Security Advisers meeting held under India's chairship of the grouping led by India's NSA. Ajit Doval brought together top security representatives from member countries to discuss both traditional and emerging threats confronting the international community.

आयचे दिसा च्यो खास अश्यो घडामोडी आमी जाणून घेतल्यो दिनविशेष सेगमेंटातल्यान. 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ. नमस्कार गोवा.

आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. शिक्षणीक मळावेले नवे नवे अभ्यासक्रम या अभ्यासांतले नाविन्य आधुनिकता संशोधन शिकोवपी शिक्षण ही आयच्या काळाची गरज. गोंयच्या तरणाट्यांक शिक्षण राज्यान मेळचे म्हणून गोंयांत खासगी विद्यापीठां येवप म्हत्वाची अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. ओरिएंटेशन प्रोग्रामा वेळार ते उलयताले. पारूल विद्यापीठाचो थळाव्या विद्यार्थ्यांक फायदो जाला. अंदूच्या वर्सा सावन खासगी विद्यापीठांतल्या

0: एज्युकेशन हाज्या व्यतिरिक्त आमी नवीन कितें तरी आमकां शिकपाक जाय आनी बरे कॅम्पसीस गोंयांत तयार जावपाक जाय.
1: कोंकणी भाशा मंडळान अखिल भारतीय कोंकणी परिषद आनी रविंद्र केळेकार ज्ञान मंदीर शाळा हांचे जोड पालवान काल मडगांवां कोंकणी भवनांत कोंकणीचे महापुरुष शणै गोंयबाब हांची 149वी जयंती मनयली. ह्या वेळार कोंकणी भाशा मंडळाचे अध्यक्ष रत्नमाला दिवकर, अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष चेतन आचार्य, रविंद्र केळेकार ज्ञान मंदीर शाळेचे मुख्याध्यापक अनंत अग्नी, विद्याभवन कोंकणी शाळेच्यो मुख्याध्यापिका अक्षया फळदेसाय, मंगलदास भट, कवी उदय गुडे हाजीर आशिल्ले. मानेस्तांनी शणै गोंयबाबांच्या फोट्याक फुलांची आर्गां ओंपली आनी तांच्या वावराची माहिती दिली. कोंकणी भाशेचे उदरगती संबंदी ह्या वेळार विद्यार्थ्यांनी सोपूत घेतलो. जपान, चीन ह्या सारखे विकसीत देश आपआपल्या मायभाशेचो व्हड प्रमाणांत उपेग करतात, हाकाच लागून ते उदरगत करतात. गोंयांत दरेक कोंकणी मनशान कोंकणींतल्यान वेव्हार करपाक जाय, कोंकणी भाशेविशीं अभिमान बाळगून काम करपाक जाय अशें मत मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी उक्तायलें. गोवा कोंकणी अकादमीन दिवचल कोंकणी सेवा केंद्र हांच्या जोड पालवान शणै गोंयबाबांच्या 149व्या जयंती निमित्यान आयोजित कार्यावळींत मुखेलमंत्री उलयताले. धनगर समाजाचो एसटींत आसपाव जावपा खातीर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे फुडारपणा खाला शिष्टमंडळ केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांची भेट घेतले. घर मंत्र्यांसयत केंद्रीय आदिवासी कल्याण खात्याच्या मंत्र्यांची लेगीत शिष्टमंडळ भेट घेतले. 2 महिन्या भितर हो प्रश्न सुटावो जावपाची मागणी धनगर समाजाच्या शिष्टमंडळान मुखेलमंत्री सावंत हांचे लागी केल्या. धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकार हांच्या फुडारपणा खाला शिष्टमंडळान मुखेलमंत्री सावंत हांची भेट घेतली. ह्या विशयाचेर चर्चा केल्या उपरांत कवळेकार हांणी ही माहिती दिली. गोंय कला संस्कृती खात्याचे संस्कृतीक पुरस्कार जाहीर जाल्यात. हातूंत रजनी ठाकूर संगीत, आग्नेलो जुवांव फर्नांदीस संगीत, रामचंद्र धोंडू नायक संगीत, गुरुदास शिरगांवकर हांकां भजन, रमेश वंसकर हांकां साहित्य, जयंती नायक हांकां साहित्य, ज्योती कुंकळकार नाटक, चंद्रकांत गांवस नाटक, आयरीनकार दोस तियात्र, दुमिंगो कुएलो तियात्र, विनायक फट्टे आकाडकर लोककला, महेश वेंगुर्लेकर फायन आर्ट्स हांचो आस्पाव आसा. कला संस्कृती खात्याचे युवा सृजन पुरस्कार जाहीर जाल्यात. हातूंत सौरभ कारकानीस नाटक, गोविंद नायक नाटक, विशान गावडे हस्तकला लोककला, गौतम गावस भजन, दीपराज सताड्डेकर साहित्य जाले उमाकांत पोक एक हस्तकला हांकां कला संस्कृती खात्याचे युवा सृजन पुरस्कार जाहीर जाल्यात. 29 जून मेरेन राज्यान उटंगराच्या पावसाची शक्यताय आसा. ते प्रमाण हवामान खात्यान आज पावसाचो येलो अलर्ट जारी केला. फाल्यां 25 जूनाक राज्यान पावसाचो ऑरेंज अलर्ट आनी 26 ते 29 जून ह्या काळान येलो अलर्ट जारी केला. 24 ते 27 जून ह्या काळांत राज्यांत वाऱ्याचो वेग वराक 40 ते 50 किलोमीटर आसतलो. फिफा विश्वकप 2026 अमेरिकेंतल्या ह्युस्टन शारांत जाल्ल्या गट के मॅचीन पुर्तुगालान उझबेकिस्तानाचेर 5-8-0 अशें घसघशीत जैत मेळयले. स्टार खेळगडो क्रिस्टियानो रोनाल्डोन 2 गोल करून पुर्तुगालाच्या जैतान मोलाची भुमिका साकारली आनी ताका मॅन ऑफ द मॅच जाहीर केलो. रोनाल्डो 6 वेगवेगळ्या संवसारीक वस्तादपण सर्तींनी गोल करपी संवसारांतलो पयलो खेळगडो जालो आनी ताणें आपल्या व्हड कारकिर्दीन आनीक एक अद्भूत विक्रम जोडलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो आसतल्यो सांजवेळा 7 वसांक.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो: ब्रिक्स देशांनी आतंकवाद, सायबर धोके सयत जागतीक सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्याचो उलो मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां कतारच्या अमिरातान फोन करून कतारांतल्या रास लफान शारांत जाल्ल्या अपघातांत 12 भारतीय नागरिकांक मरण आयिल्ल्याचेर दुख उक्तायलें. पाकिस्तान व्याप्त काश्मीराच्या परिस्थितीविशी पाकिस्तानान केल्ल्या विधानाचेर भारतान खर टिका केल्या. ही टिप्पणी पाकिस्तानान स्वतःच्या अपयशांक धुकलपाक आनी मानवी हक्कांच्या उल्लंघनापासून नजर चुकोवपाक केल्या अशें भारतान म्हळे. फिफा विश्वचषकात पोर्तुगालान उझबेकिस्तानाक 5-8-0 असो हारयलो आनी फुडल्या 2 दिसांत महाराष्ट्र, छत्तीसगड आनी मध्य प्रदेशांतल्या कांय वाठारांनी नैऋत्य मॉन्सून आनीक फुडें सरपा खातीर परिस्थिती अनुकूल आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. आतां पुराय खबरो: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आनी ब्रिक्स राष्ट्रांच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी आतंकवाद, सायबर धोके सयत जागतीक सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्याचो उलो मारला. भारतान राष्ट्रीय राजधानीत आयोजित केल्ले उचेल्या पावडावेले बसकेत हे विशीं चर्चा जाली. भारताच्या एनएसए अजीत दोवाल हांच्या फुडारपणाखाला जाल्ले 16वे ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बसकेत वांगडी देशांतल्या वरिष्ठ सुरक्षा प्रतिनिधींनी एकठांय येवन आंतरराष्ट्रीय समुदायाक तोंड दिवपी पारंपारीक आनी नव्या धोक्यांचेर चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां कतारचे अमीर शेख तमीम बीन हमद अल थानी हांचो फोन आयिल्लो. आयतारा कतारांतल्या रास लफान उद्देश

0: औद्योगिक शारात झाल्ल्या अपघातात भारतीय नागरिकांक मरण आयिल्ल्याचेर कतारच्या अमीरान दुख उक्तायले आनी जखमी लोक बेगीन बरे जावचे अशी इच्छा उक्तायली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बाधित कुटुंबाविशी सहानुभूती दिवपी उतरांखातीर तांचेर उपकार मानले. तशेंच दोनूय फुडाऱ्यांनी आपल्या नागरिकांची सुरक्षीतताय सुनिश्चित करपाखातीर आपली वचनबद्धताय दाखोवन आदार दिलो. अस्तंत आशियातल्या परिस्थितीचेर चर्चा करतना प्रधानमंत्री मोदी हांणी चालू आशिल्ल्या शांतता यत्नात कताराच्या रचनात्मक भूमिकेची तोखणाय केल्या. पाकिस्तान व्याप्त काश्मीरातल्या परिस्थितीचेर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हांणी केल्ल्या विधानाचेर भारतान खर टिका करताना सांगला की ही टिप्पणी शेजारच्या देशान स्वतःच्या अपयशांक धुकलपाक आनी मानवी हक्कांच्या उल्लंघनापासून नजर चुकोवपा खातीर केल्या. नवी दिल्लीत मिडियाक संबोधित करताना मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगले की नवी दिल्ली हे कल्पीत दावे खरपणान न्हयकारता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत दोवाल हांणी नवी दिल्लीत सुरू आशिल्ल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बसके निमित्त चर्चा केली. ह्या बसकेत स्थिर आणि विधायक द्विपक्षीय संबंध, भारत आणि चीन देशाक विश्वास आणि परस्पर समजिकाय वाढोवपा खातीर मजत करतले हाचेर दोवाल हांणी भर दिला.
1: वी नीड टू बी कॉग्निझंट ऑफ द न्यू सिक्युरिटी थ्रेट्स अँड चॅलेंजेस. नॉन ट्रेडिशनल थ्रेट्स have transcended national borders and have developed defeat systems against conventional responses. Innovative disruptive technologies, more camouflaged variants of terrorism, cyber threats in a world which is getting increasingly digitized, they all constitute an important threats for us.
0: फाटल्या तिमाहीत भारताच्या वट्ट व्यापारात 5.4% वाढ झाल्या अशें नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ अशोक कुमार लहरी हांणी सांगला. नवी दिल्लीत ट्रेड वॉच त्रैमासीक अहवालाची निमाणी आवृत्ती प्रकाशित करतना डॉ लहरी हांणी ही माहिती दिली. भारताची निर्यात 1.84 trillion मेरेन पावल्या आणि फाटल्या तिमाहीत आयात 6.5% वाढल्या असे सांगले. अस्तंत आशियातल्या परिस्थितीविषयी उलयताना त्यांनी हे संकष्ट तात्पुरते आशिल्ल्याचे सांगून रोखडीत संसारात शांतताय निर्माण जातली अशी आस्त उक्तायली. देशाची अर्थव्यवस्था घटमूट करपाखातीर उदरगतीची गती वाढोवपाखातीर आणि समावेशी उदरगत सुनिश्चित करपाखातीर सगळ्या भागधारकांमदी सहकार्य गरजेचे असा असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण हिणे सांगले. नवी दिल्लीत झाले ग्लोबल कन्वर्जन्स फॉर ग्रोथ ह्या परिषदेत मंत्री सीतारमण हांणी व्हर्च्युअली संबोधित केले. संसारातल्या आव्हानांक तोंड दिवपाखातीर सामूहिक जागतिक कृती करपाची गरज असा हाचेर तिणे भर दिलो. भारताची वाढ मुखेलपणान देशी मागणीक लागून जाता असे अर्थमंत्र्यांनी सांगले. सहभागी झाल्यात आंतरराष्ट्रीय चलन निधी वांगडाच G7 राष्ट्रांचे तशेंच भारत, ब्राझील, चीन, केनिया, दक्षिण कोरिया ह्या देशांचे प्रतिनिधी आशिल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. राष्ट्र पयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाढपी विश्वसनीय आणि भरवशाच्या जागतिक शक्तीत जावपी परिवर्तना फाटले मुखेल प्रेरणास्थान असा असे नवी दिल्लीत एका खासगी प्रसार माध्यमा संस्थेन आयोजित केल्ल्या शिखर परिषदेत उलयताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. फाटल्या दशकात देशाच्या यशाची बुन्याद विश्वास, स्थिरताय आणि व्यापक जागतिक हिताकडे आशिल्ली कटिबद्धताय हाचेर आधारिल्ली असा असे ताणी म्हळे. सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळाचेर उजवाड घालताना प्रधानमंत्र्यांनी सांगले की स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, खादीक प्रोत्साहन आणि थळाव्या उत्पादनांक तेको ह्यासारखे उपक्रम यशस्वी झाले कारण नागरिकांनी राष्ट्रनिर्मितीची भावना स्वीकारली. परवडपी घरां, कर सुधारणा, भलायकी सेवा येवजण आणि सुधारित शारी मुळाव्या सुविधांचो उल्लेख करतना प्रधानमंत्र्यांनी गरिबांक आणि मध्यमवर्गीयांक सक्षम करप ही मुखेल प्राथमिकता आशिल्ल्याचे सांगला.
3: पिछले 12 वर्षों के जो भी सिद्धियां देश की रही है

0: उनके मूल में राष्ट्र प्रथम की भावना ही केंद्र में है। स्वच्छ भारत अभियान से लेकर मेक इन इंडिया, खादी खरीदने पर जोर, स्थानीय वस्तुएं खरीदने पर जोर, ये सारे इनिशिएटिव इसलिए सफल हुए क्योंकि देश की जनता ने देश को सबसे ऊपर रखते हुए अपना कर्तव्य निभाया।
1: तमिळनाडू सरकारान वेत्री थमिजागम विजन दस्तावेजाक मान्यताय दिल्या। दस्तावेजा खाला एक मुखेल उपक्रम म्हळ्यार थाई मामन थांगा मुथिरा थित्तम म्हळ्यार मामाची भांगरा रिंग येवजण। हे येवजणे खाला तमिळनाडूत कायमस्वरुपी रावपी कुटुंबातल्या नवजात भुरग्यांक 1 ग्राम भांगराची मुदी भेटयतले, पूण प्रसुती ही सरकारी हॉस्पिटलात जावपाक जाय। राज्य सरकारान पुराय तमिळनाडूत त्याच्या प्रसारणा खातीर वर्सुकी अर्थसंकल्प 755.83 कोटी रुपया थारायला। हे येवजणे खातीर बेगोबेग निविदा आपोवपाचे निर्देश मुखेलमंत्री सी जोझफ विजय हांणी दिल्यात। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हांणी सांगला की नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हळ्यार नाफेड देशातल्या सुमार 74 लाख शेतकऱ्यांक मदत करता। नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in ह्या लिलाव पोर्टलाचे उक्तावण करताना ते उलयताले। राष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते म्हणून मंत्री शहा हांणी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांची तोखणाय केली।
2: नाफेड ने एक प्रकार से nafex.in, दृष्टि, टीआरपी और नाफेड कल्याण, ये चार पहलों की शुरुआत की। तो वो क्रांतिकारी इसलिए कि नाफेड जो 2014 में बंद होने की कगार पर आ गया था, आज नाफेड ये सारी पहल कर 500 करोड़ के मुनाफे के साथ, 30,000 करोड़ के टर्नओवर के साथ देश के 74 लाख किसानों की सेवा कर रहा है।
1: 2026 फिफा विश्वचषकात अमेरिकेतल्या ह्युस्टनात जाल्ल्या के गटात पोर्तुगालान उझबेकिस्तानाक 5-8 असो हारयलो। 41 वर्सा पिरायेच्या क्रिस्टियानो रोनाल्डोन 2 गोल केले। रोनाल्डो आपल्या गोलांनी 6 वेगवेगळ्या विश्वचषक सर्तींनी गोल करपी पयलो खेळगडो थारला। ताका मॅन ऑफ द मॅच फाव जालो। फुडल्या 2 दिसात महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातल्या काय वाठारांनी नैऋत्य मॉन्सून आणिक फुडे सरपाखातीर परिस्थिती अनुकूल असा असे भारतीय हवामान खात्यान सांगला। हवामान खात्यान फुडल्या 3 दिसात कर्नाटक, कोकण आणि गोयात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। IMD म्हणण्याप्रमाण आयज आसाम, मेघालय, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, उपहिमालयीन, अस्तंत बंगाल, सिक्कीम आणि तेलंगणा ह्या वाठारात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता असा। मजगती उदेंत मध्य प्रदेश, उदेंत उत्तर प्रदेश आणि विदर्भात फाल्या मेरेन उष्णताय ल्हाराची परिस्थिती पातळपाची शक्यता असा। आता खबरो सोपोवचे आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। ब्रिक्स देशांनी आतंकवाद, सायबर धोके सहित जागतिक सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्याचो उलो मारला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां कतारच्या अमिरात फोन करून कतारातल्या रास लफान शारात झाल्या अपघातात 12 भारतीय नागरिकांक मरण आयिल्ल्याचेर दुख उक्तायले। पाकिस्तान व्याप्त काश्मीराच्या परिस्थितीविषयी पाकिस्तानान केल्ल्या विधानाचेर भारतान खर टीका केल्या। ही टिप्पणी पाकिस्तानान स्वतःच्या अपयशाक धुकलपाक आणि मानवी हक्काच्या उल्लंघनापासून नजर चुकोवपाक केल्या असे भारतान म्हळे। फिफा विश्वचषकात पोर्तुगालान उझबेकिस्तानाक 5-8 असो हारयलो आणि फुडल्या 2 दिसात महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातल्या काय वाठारांनी नैऋत्य मॉन्सून आणिक फुडे सरपाक परिस्थिती अनुकूल असा असे भारतीय हवामान खात्यान सांगला। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार।
3: आकाशवाणी पणजी कार्यावळ आसा कातारांची। परत एकदा येवकार कातारांच्या कार्यावळींत आयकुयात रिस्का आनी एडविन गायतात कॉलेजीतलो मोग।

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश असा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले.

सविस्तर मार्गदर्शक तत्वा खात्याच्या संकेतस्थळात उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात, www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

काम किसी से कम नाही फिल्मा खातीर हो आवाज किशोर कुमार हांचो. आर डी बर्मन संगीतकार आणि गीतकार मजरू सुलतानपुरी 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो. तुम्ही ऐकतात कार्यावळ सदाबहार.

कार्यावळाचा सदाबहार गीतांची दुसरा आदमी फिल्माखातीर किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर हांचो जोडस्वर राजेश रोशन, संगीतकार आणि गीतकार मजरू सुलतानपुरी.

वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
1: हय हय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.

104 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो कार्यावळचा सदाबहार. लता मंगेशकर आणि आनंद बक्षी यांचं जोडस्वर.

म्युझिक लिओस 105.4 मेगाहर्ट्झ FM ट्यून वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी गीतांच्या कार्यक्रमात.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात आपण ऐकलं हे गीत। श्रोते हो, कुठल्याही मनुष्याची साध्य स्थिती पाहून आपण त्याचं भविष्य नाही ठरवू शकत, कारण काळ इतका ताकदवान आहे की तो सामान्य कोळशालाही हळूहळू हिऱ्यात बदलू शकतो।

सुरेश वाडकर यांचे स्वर आपण ऐकलेत या गीतासाठी. मराठी गीतांचा हा कार्यक्रम तुम्ही कथात 105 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो वाहिनीवरून. श्रोते हो, आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. आपल्या हातात चांगलेच पत्ते येतील ह्याचं आपल्याला माहिती नसतं, पण आपल्या हातात जे पत्ते आले आहेत त्यांच्यावरच आपण आपला डाव मांडायचा असतो. मराठी गीतांच्या या कार्यक्रमात ऐकूया सुमन कल्याणपूर व अरुण दाते यांचे जोडस्वर.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश असा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

राजवी देशपांडे यांच्या स्वरात अकलत आपण हे गीत मराठी गीतांचा हा कार्यक्रम ऐकूया. सुरेश वाडकर यांच्या स्वरात कार्यक्रमात हे गीत.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा आमचा मराठी गीतांचा कार्यक्रम आता इथेच संपन्न होत आहे.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे.
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

कार्यावळीनं आता ऐकूया पुरुषोत्तम पै हांच्या आवाजात कमलादेवी राव देशपांडे हांची ही गीतरचना.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल डब्ल्यू

www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमित्तान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारां खातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: या वेळार तुम्ही ऐकतात सुगम संगीताची ही कार्यावळ. कार्यावळीन ऐकूया उल्हास बुयाव आणि नेफी रोड हांच्या आवाजात हे मुखावेले गीत

आणि आता उषा आमोणकर हांचो हो स्वर. गीतरचना असा डॉ गोविंद नायक हांची. संगीतबद्ध केल्या अजित कडकडे हांनी.

0: एफ एम रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यान तुम्ही ऐकत आहात ही अस्तुरी लाईव्ह फोन इन. आमच्या स्टुडिओत असात आमचे मुखेल सोयरे सतीश सुब्राय नाईक, अध्यक्ष पब्लिक एस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी पणजे आणि असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ एस्ट्रॉनॉमी गोवा. आणि आयचो विषय एस्ट्रॉनॉमी खगोलशास्त्राच्या मळार. तुमच्या संगतान असा हांव चारुशिला. परतून एकदा सतीश बाब तुका धन्यवाद म्हणीत हांव फुडें वतां. खगोलशास्त्र म्हणजे कितें? आकाश गंगा ह्या विशयाचेर तुमी बरी बरी माहिती दितात. हे पद तुम्ही तल्लीन जाऊन ऐकताले म्हाका दिसता तुमकां कितें तरी उलोवपाक.
1: खूब धन्यवाद तुमकां की हो म्हजो एक अविस्मरणीय क्षण आसा संवसारांतलो की ऑल इंडिया रेडियोन येवन आकाशवाणीन येवन म्हजे सगळ्यांत आवडटे गाणें म्हाका हांगा आयकूंक मेळ्ळें. तेंय बी ह्या सुंदर आतां जो आमचो हे जालो वेदर इतलें सुंदर मौसम जाला तातूंत हें पद आयकूंक मेळ्ळें. खूब देव बरें करूं तुमकां आनी आयकुप्यांकूय बी.
0: तुकाय बी सतीश बाब आमी खूप खूप शुभेच्छा देतात. आता म्हाका सांग की पब्लिक एस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी जी आमच्या पणजेच्या जुंता हाऊसाचेर आसा म्हणजे ती ओपन स्पेसार आसप गरजेचे. आता ताज्या विशीं आमकां माहिती दियात.
1: कितें जालें की 82 सालांत जेन्ना पर्सिवल नोरोना सर आमचे रिटायर्ड जाले ते खूब व्हडले औंद्यार आशिल्ले गव्हर्मेंटान, गोवा गव्हर्मेंटान, पुर्तुगीज गव्हर्मेंटाच्यान इंडियन गव्हर्मेंट पर्यंत ते तांणी जर्नी केल्या. आनी तेन्ना तांकां रिटायरमेंटा उपरांत लोक एक हें घेतात, विश्रांती घेतात. तांणी तांचे सेकंड इनिंग्स लायफाचे सुरू केले आनी तांकां सगळ्यांत आवड आशिल्ली ही एस्ट्रॉनॉमी आनी हॅरिटेज. आज इंडियन हॅरिटेज, गोवन हॅरिटेज आनी हिस्ट्रीच्या मळार ते वळखले जातात वतात. पण आमच्या एस्ट्रॉनॉमीनूय ते खूब ताणें योगदान दिलें तांणी. आनी तांणी तेन्ना 60 वर्सांचेर ती 82 संस्था फावंड केली, असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ एस्ट्रॉनॉमी गोवा. आनी कितें केलें, फक्त एक पॉप्युलरायझेशन आउटरीच म्हणटा, एक शिक्षण लोकांक, फक्त टॅलिस्कोप एक तांणी आपल्या पयशान विकते घेवन गोंयकारांक सगळे कडेन तो टॅलिस्कोप व्हरून दाखोवपाचें. फुडें 96 सालांत तेन्ना आमच्या त्या वेळाचे जे

0: सो ते उक्ते टॅरसूच म्हाका दी आनी आपल्याक कांय नाका म्हणलें पर्सिवलान आनी थंय जन्म जालो 96 सुमार पब्लीक एस्ट्रॉनॉमिकल ऑब्जर्वेटरी. फुडें इतलें बरें काम तांचें जालें की आमचे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टॅक्नॉलॉजीन रेकॉग्नायज केली ती आनी एक ल्हानशें ग्रांट तांकां इयरली फंडींग चालू केलें. थंयच्यान आमची सुरवात जाली आनी ही आज सगळ्यां खातीर उगडी आसा. इट इज द फर्स्ट पब्लीक एस्ट्रॉनॉमिकल ऑब्जर्वेटरी इन इंडिया. ही खूब म्हाका वैभव दिसता सांगपाचो.
1: पर्सिवल नॉरन सरान आपल्या कल्पकतेतल्यान साकारिल्ली वास्तू अशें म्हळ्यार जाता. सतीश बाबा, पावसान कितें करतात?
0: आं, पावसान कितें आशिल्लें, इतलीं वर्सां आतां आमकां 44 वर्सां जालीं, 44. पयलीं आमच्या पावसान कांय नासतालें, पण आतां
1: दुर्बिणी,
0: हय, सगळ्यो बंद काडटा. पावसान सगळीं दुर्बिणी बंद करता, ऑब्जर्वेशन जायना आनी आमच्यो एक्टिविटीजूय बंद पडटाल्यो. पण आमकां 2000 आमकां खूब एक प्रगती जाली की तेन्नाच्या सरकारान आमकां फूल एस्ट्रॉनॉमी सेंटर उबारून दिलें. सो हेंय बी आमचें वन ऑफ द फर्स्ट एन्ड वन ऑफ द बेस्ट इक्विप्ड एस्ट्रॉनॉमी सेंटर. तातूंत सगळी फेसिलिटी आसा, जुंता हावजानूच आसा, दुसऱ्या टॅरासार सगळें आमकां फेसिलिटी केल्या. आतां 450 square meter कार्पेट एरियाचेर फूल सेंटर हें एस्टॅब्लिश्ड आसा. तातूंत भुरग्यांचे टिंकरींग लॅब, कंप्युटर लॅब्स, लायब्ररी आसा जातूंत 2000 एस्ट्रॉनॉमीची पुस्तकां आसा, आनी 100 seater ऑडिटोरियम आसा, AC आनी म्युझियम आसा, हें सगळें तातूंत भितर आसा. एक व्हडलो डोम आसा जातूंत टॅलिस्कोप इन्स्टॉल्ड आसा.
1: कोण हँडल करता
0: हें सगळें? आमीच हँडल करता. हें सगळें व्हॉलंटरी, सामके कमी लोक आसात जे, पूण खूब आस्तेन आनी खूब तळमळीन हें काम गोंयभर चालू दवरतात. हय,
1: एक मनान सहज प्रश्न आयलो. एस्ट्रॉनॉमी हो विशय आतां भुरग्यां खातीर तांच्या सिलेबसान आसता, तो थोडी भुरगीं कितें घेतलीं म्हणून एस्ट्रॉनॉमी घेतात किंवां थोडी भुरगीं आवड म्हणून घेतात. सो अशा भुरग्यांक तुमी कितें सांगशात?
0: ओके, हांव म्हणपाक सोदतां की गोंयच्या आमच्या भुरग्यांक की एस्ट्रॉनॉमी हे आमी लकी आसात की गोवा एक ओन्ली फर्स्ट स्टेट इन इंडिया आसा ज्यांनी 9वी आनी 10वी गोवा बोर्डाच्यान एस्ट्रॉनॉमी हो सब्जेक्ट इंट्रोड्यूस केला. तो चॉईस सब्जेक्ट आसा, फुडें तो आतां वोकेशनलान बी वचपाचो आसा इन NEP फ्रेमवर्क. सो तुमी हे अवश्य हे सब्जेक्टा कडेन लक्ष घालात. आतां कितें आसा, हो एस्ट्रॉनॉमी हे फक्त आपल्या ब्रह्मांडा कडेन पळोवप, ग्रहां, तारे इतलेच न्ही, एस्ट्रॉनॉमी म्हणजे स्वताची वळख आसा. हांव कोण, हांव ह्या ब्रह्मांडाचो भाग, आनी हे ब्रह्मांड म्हणजे कितें, हे युनिवर्स कितें, म्हजे भोवतणी जी सगळी प्रत्येक घडामोडी जे सैमान जाता त्यो आपल्या आमच्या अंतरिक्षात सगळ्यो स्पेसाक रिलेटेड असता. ज्योग्राफी आयसोलेटेड शिकले जाल्यार ती समजना, पण ज्योग्राफी म्हणजे कितें, इट इज द स्टडी ऑफ प्लॅनेट अर्थ. इट हॅज टू बी स्टडीड. अर्थ इज अ प्लॅनेट इन द युनिवर्स, इन द सोलार सिस्टम. तुम्ही ते कनेक्शनान शिकतात, तेन्ना एस्ट्रॉनॉमी जर तुम्ही घेतली आनी ताजे कडेन फक्त रिडींग केलें, फक्त वाचन केलें आनी तकली फोडपाची गरज ना, आनी सुशेगात जर ते वाचन केलें आनी समजुपाचे प्रयत्न केले, जाल्यार तुमकां फुडले सगळे फिजिक्स, कॅमेस्ट्री, मॅथ्स, जे फुडें तुमच्या संवसारान आसा, सगळे सब्जेक्ट सोपे जातले. बिकॉज एस्ट्रॉनॉमी इज द बेज ऑफ सायन्स. सो सगळे भुरग्यांक हांव म्हणटा की हाजे कडेन आवड घे, आवडीन फुडें घेयात, आनी तुमकां करियर न्ही जाल्यार एक छंद, एक पॅशन म्हणून तरी घेयात, एक ऑब्जर्वेशन म्हणून घेयात, तुमचें लायफ चेंज जातले आनी तुमकां खूब कन्सेप्ट तुमच्या आमच्या नेचरा बद्दल, सायन्सा बद्दल इम्प्रूव जातले.
1: एक पॉझिटिव्हिटी मेळटा न्ही, म्हणजे आपण कितें तरी नवीन शिकले जाल्यार. सो सतीश बाब, तुम्ही खूप खूप बरी माहिती दिली. पूर्व आमोणकार सांताक्रूजच्यान आमकां विचारतात, आकाश गंगेतल्या डार्क मॅटराची उपस्थिती कशी ओळखुपाची?
0: हो एक खूप टेक्निकल प्रश्न असा. आता डार्क मॅटर, डार्क मॅटर हो एक सामको
1: कदाचित ताका ताजो
0: डार्क मॅटर एक खूप आता ॲडवान्स कन्सेप्ट असा, तो सामको फिजिक्सातलो कन्सेप्ट. आता कितें असा, असे म्हणला की आता पळय तुमकां हांव चारुशेल ताई सांगता की आमी जर एक कन्सेप्ट घेऊया की एक बालदीर, एक बालदी उदक असा आणि तातून आमी थर्माकोलाचे कुडके उडयले आणि ते थर्माकोलाचे तरंगतले, नी फ्लोट जातले. तशेंच आमच्या ब्रह्मांडात प्रत्येक वस्तू, गॅलेक्सी, ग्राम फ्लोट जातात. सो ती कशी फ्लोट जातात हे तुमकांय प्रश्न पडला आसतलो. आमच्या भुरगेपणान आमी एस्ट्रॉनॉमी आमच्या ज्योग्राफीन बी शिकल्या, दे आर इन वॅक्युम किंवा काय ना, शून्य, तशें शून्य काय ना. एक्च्युली आमकां ते कळना आनी एक्च्युली जो मिडियम असा स्पेसाचो, स्पेसान शून्य ना, वॅक्युम ना, थंय कितें तरी आसा ज्याचेर सगळें हे ब्रह्मांड स्थिर आसा आनी तो पदार्थ कितें हे वैज्ञानिकांनी समजून घेवपाचो प्रयत्न केला, पूण अजून तो पूर्णतायेत तांकां समजूंक ना, म्हणून दे हॅव नॉट अंडरस्टूड वॉट इट इज, सो दे हॅव कॉल्ड इट डार्क मॅटर. तो मॅटर डार्क ना, कळ्ळें न्ही, इंग्लीश शब्दान हा डार्क म्हणजे समजूंक नाशिल्लो डार्क, त्या अर्थान ताका डार्क मॅटर म्हणटात. पूण अशें म्हणटात की आज हो पूर्ण ब्रह्मांड स्थिर आसा आनी जो कंट्रोल आसा तो एक कितें तरी पदार्थाचेर आसा. जो पदार्थ आमच्या सामान्य दुर्बिणींतल्यान, आमच्या इन्स्ट्रुमेंटांतल्यान आमकां पकडूंक जायना, ताजेर रिसर्च वेगळ्या लेवलार करचो पडटलो. हो जो मॅटर आसा ज्याचेर ब्रह्मांड स्थिर आसा, दॅट इज द डार्क मॅटर.

0: किंवा मी नीट
1: फावशी ना
0: कशी.
1: फावशी ना.
0: म्हाका न्ही एक प्रश्न आसा, थोड्या भितर सांगात. डीप स्काय ऑब्जेक्ट विशीं म्हायती जाय. साधना धारवाडकार दिवचलचा.
1: ओके साधनाबाई, डीप स्काय ऑब्जेक्ट्स म्हणजे जे आमच्या पूर्ण ब्रह्मांडाचे वस्तू. हातून तीन वस्तू असतात जे आमकां टेलिस्कोपाच्यान दिसतात, क्लस्टर, नेब्युला, गॅलेक्सी. क्लस्टर म्हणजे नक्षत्रांचे पुंज, आणि म्हणजे मनीस एकटो जन्माक येता, पूण नक्षत्रां एकटी केन्नाय जन्माक येना, ती ग्रुपान जन्माक येतात. सो हजारांनी नक्षत्रां बरोबर जन्मतात तो क्लस्टर. नेब्युला म्हणजे क्लाउड असता हायड्रोजन गॅसाचे, ज्यातून नक्षत्रांचो जन्म जाता. आणि नक्षत्रां जेव्हा सगळे हायड्रोजन काबार करून फुटतात, परत नेब्युला जातात. सो नेब्युला आणि गॅलेक्सी म्हणजे व्हडल्यो सगळ्यो आकाशगंगा आणि आमच्यो ह्यो ह्यो तीन ऑब्जेक्टांक आम्ही डीप स्काय ऑब्जेक्ट म्हणतात. आणि हे आम्ही टेलिस्कोपातल्यान पळोवंक शकतात. तुम्ही आमच्या फ्रेंड्स ऑफ एस्ट्रॉनॉमी असले संस्थेक जर तुम्ही अटॅच झाले, जाल्यार अवश्य तुम्ही आमच्या कडल्यान हे सगळे ऑब्जर्वेशन आम्ही प्रत्येक वर्षा विंटर महिन्यात हांगा थंडेन आम्ही चोरला घाटात टेलिस्कोप घेऊन वतात, हे सगळे तुमका पळोवंक मेळटले.
0: ओके आता म्हाका एक सांगात, आम्ही साधनामाईक धन्यवाद म्हणूया, पण म्हाका एक सांगात, आता ज्यो ह्यो सैमान घडामोडी जाता त्यो तुमका खबर असता, सो आमकां कशें कळप?
1: हय, आमचे वेबसायट असा, आमची फ्रेंड्स ऑफ एस्ट्रॉनॉमीची वेबसायट असा, तातूंत आमी सगळे इन्फॉर्मेशन घालतात आनी ते कोणूय आमच्या प्रोग्रामांत फ्री पार्टिसिपेट करू शकता. सो afagova.org इतलेच असा ते, afagova.org इतलेच, ए फॉर ऍपल, एफ फॉर फिश, ए फॉर ऍपल, afagova.org वन वर्ड. हातून आमचे सगळे इन्फॉर्मेशन तुमकां मेळटले. हय हय, तुमकां सगळे मेळटले. हय
0: कार्यावळींचे आयोजन,
1: सगळे
0: जे प्रोजेक्ट जातात
1: सगळे.
0: परतून एकदा हांव सगळ्या म्हज्या आयकुपी भयणींक सांगपाक सोदतां, अशें म्हणटात न्ही की एक मुलगी शिकली तर सारा परिवार शिकतो, दोनी घर शिकतात. सो म्हज्या आयकुपी भयणी तांच्या फॅमिलीन सगळें नॉलेज आमची
1: पावली असतली,
0: दितली अशी आशा करूया. सतीश बाब, 3:30 आसात म्हज्या हातान आमचो हो कार्यक्रम. दोन प्रश्न तुमकां विचारता. तुमचो छंद ह्या सगळ्या व्यतिरिक्त कितें आसा काय?
1: आता म्हज्या लायफान एकूच उरलां, एस्ट्रॉनॉमी, म्हणजे म्हणजे सर्वस्व एस्ट्रॉनॉमी आसा. पण म्हाका वाचनाची खूब आवड आसा, खूप वाचन करपाची आवड आसा. हांव घरान किलो किलोनी बुकां घेत असता. घरकान म्हणटा अरे त्या पैशांनी फ्लॅट येतलो, तू कित्याक ते घालता, वाचा काय ना ते. हांव म्हणटा ना ना, हांव रिटायर्ड जातकूच बसून वाचतलो.
0: तुमकां पुस्तकाचो
1: खूब आवड आसा, सामकी वाचन
0: आवडटा. सांगात आता आमच्या आयकुप्या खातीर संदेश.
1: सगळ्यांत तुमकां सगळ्यांक धन्यवाद, तुम्ही म्हाका एक संद दिली निगडीत जावपाक.
0: हांव कितें करता की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांक हाडटा, सो ती नॉलेज म्हज्या लोकां मेरेन पावोवची, म्हज्या भयणींक आयकुपाक मेळचे.
1: बरोबर, हांव सगळ्यांक न्ही एक सांगूंक सोदतां, तुम्ही उघडे, हांवें कशें म्हणलें, उघडे मळबा कडेन पळयात, हे ब्रह्मांडाचो आस्वाद घेयात. आतां आमी मनीस, आमी कोण? प्रत्येक अशें म्हणलां की मनशान आपल्या कडेन स्वता कडेन प्रश्न करपाक जाय की हांव कोण, कोहम, ताजो ताजे उत्तर कितें आसा, अहम ब्रह्मास्मी, कितें हांव ब्रह्मांड. हे आमच्या ज्या शरिरान कण आसात, प्रत्येक कण खंयच्यान आयले, हे ब्रह्मांडातल्यान आयले. जेन्ना तारे फुट्टात, सुपरनोवा एक्सप्लोजन, तातूंतल्यान जे एलिमेंट निर्माण जातात, आयन, कॅल्शियम, गोल्ड, हे सगळे आमच्या शरिरांत भितर आसा. पृथ्वी हातूंतल्यान बसल्या. जे आमी ब्रह्मांडात जे वस्तू आसात, तेच वस्तूंतल्यान आमचे शरीर बनिल्ले आसा. आमी हे पृथ्वीच्यान आयले आनी आमी परत हे पृथ्वीनूच स्वाह जातले. सो आमी फक्त आमी एक ब्रह्मांडाचे स्वरूप आसात आणि ब्रह्मांड आमचे स्वरूप असा. ब्रह्मांड आम्ही वेगळे नात, आम्ही फक्त अस्तित्व असतात ब्रह्मांडाचे. सो आम्ही म्हणतात की अहम ब्रह्मास्मी ह्याची पूर्तताय आमच्या एस्ट्रॉनॉमीन जाता. हांव कोण ते आम्ही ओळखूंक शकतात. हे इतले सुंदर ब्रह्मांड असा, हाजे कडेन आम्ही आस्वाद घेवचो. आणि ह्या ब्रह्मांडात म्हजे तुझे काय ना. आम्ही ह्या संसारात थोडेचशे 60-70-80 वर्षां जगतात. हे ब्रह्मांड मिलियन्स ऑफ इयर्स जगता. आम्ही एक लहान हातून आम्ही स्वतःकडे कितें म्हणतात, आम्ही अभिमान करतात आणि आम्ही इतले प्राईड करतात, ती मनशान करची न्ही. मनशान सारखो साधो जावचो हे आमकां एस्ट्रॉनॉमी शिकयता. एक बरो मनीस जावपाक आमकां हे खगोलशास्त्र एक शिक्षण दिता.
0: आणि हेच फाटभुंयेर आमी ह्या खगोलशास्त्राकडे आमी नाते दवरचे. सो आमच्या स्टुडिओत आमच्या मुखेल सोयरे सतीश सुब्राय नायक आशिल्ले, पब्लीक एस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी आणि असोसिएशन ऑफ फ्रेंड्स एस्ट्रॉनॉमी गोवा ह्या संस्थेचे अध्यक्ष. सतीश बाब, तुमकां पोसो भरू भरून धन्यवाद. तुमी इतलो किचकटीचो विशय दिसपी आमकां साध्या उतरांनी ताजी खूब खूब बरी म्हायती दिली, आवड निर्माण केली. तुमी हांगा मुजरत आयले, धन्यवाद.
1: देव बरें करूं. देव बरें करूं. संदेश.
0: रेनबोची विक्रावणी आणि आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेवच्या

आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो सेवा आणि तुम्ही ऐकत आहात कातारांची ही कार्यावळ. कार्यावळीन ऐकूया महेंद्र कपूर हांचो हो आवाज ओ चेडवा ह्या गीता खातीर.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश असा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. धनगर समाजाचो येस्टीत आस्पाव करून घेवपा खातीर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणा खालचे शिष्टमंडळ केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांची भेट घेतले. हे शिष्टमंडळ घरमंत्र्यासयत केंद्रीय आदिवासी कल्याण खात्यांच्या मंत्र्यांची भेट घेतले. गोंय कला संस्कृती खात्याच्या वतीन रजनी ठाकूर, आग्नेलो जुआव फेर्नांडीस.

कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा

0: वरा 5 मिनिटां ते 7 वरा 5 मिनिटां मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज।
1: कातरांची कार्यावळ फुडे वर्तना आता ऐकूया यांग चिको हांच्या आवाजात हे गीत ओव्हरटाईम।

आसले फोन करा किचन आसतात आमच्या आल्ल्यांना काय बरे मांडो वाजूया.

श्रोते हो नमस्कार. मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संत तुकाराम यांची ही अभंगवाणी, सुरेश वाडकर यांचा हा स्वर. संगीतबद्ध केला आहे प्रभाकर पंडित यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत साधी माणसं या चित्रपटातील. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची.

मराठी गीतांच्या कार्यक्रमात यानंतर प्रीतिसंगम या नाटकातील हे नाट्यपद, ज्योत्स्ना मोहिले आणि विश्वनाथ बागुल यांचा हा स्वर, गीतरचना प्रल्हाद केशव अत्रे यांची आणि संगीतबद्ध केली आहे वसंत देसाई यांनी.

0: श्रोते हो, मराठी गीतांच्या कार्यक्रमात आता घेऊया ही छोटीशी विश्रांती.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे.
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो,
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.
0: मराठी गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया भीमराव पांचाळे यांनी गायलेली संगीता जोशी यांची ही गीतरचना.

0: कार्यक्रमात यानंतर उषा मंगेशकर यांनी गायलेलं पिंजरा ह्या चित्रपटातील हे गीत जगदीश खेबुडकर यांचं आहे. संगीतबद्ध केलं आहे राम कदम यांनी.
1: काय झालं? अगं हो, अशी कुठं चालली पंजाबी गस्त खाता.

श्रोते हो, मराठी गीतांचा कार्यक्रम आता इथेच संपन्न होत आहे. आता काही क्षणातच ऐकूया कोकणीतून ठळक बातम्या आणि त्यानंतर ओरिना आणि तुमची साथ जुकबॉक्स या कार्यक्रमासाठी.

श्रोते हो, मराठी गीतांचा कार्यक्रम आता इथेच संपन्न होत आहे. आता काही क्षणातच ऐकूया कोकणीतून ठळक बातम्या आणि त्यानंतर ओरिना आणि तुमची साथ जुकबॉक्स या कार्यक्रमासाठी.

नमस्कार, यो आसात मुखेल खबरो. धनगर समाजाचो येसस्वीत आसपाव करून घेवपा खातीर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे फुडारपणाखालचे शिष्टमंडळ केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची भेट घेतले. हे शिष्टमंडळ घरमंत्र्यांसयत केंद्रीय आदिवासी कल्याण खात्यांच्या मंत्र्यांची भेट घेतले. पणजी महापालिका भुरग्यांचे समितीन स्कॅन संस्थेच्या जोडपालवान इकॉनॉमिक्सच्या आधारान सीसीपी टाऊन हॉलांत प्रोग्रेस हायस्कुलाच्या विद्यार्थ्यां खातीर सेफ्टी फर्स्ट ही कराटे प्रशिक्षण दिवपी मोहीम घडोवन हाडली. गोंय हस्तकला ग्रामीण आनी ल्हान उद्देग उदरगत महामंडळान गोंयचे मातयेच्या मुर्ती कलाकारां कडल्यान 2026 वर्सा खातीर गणपतीची मुर्ती करप्यां खातीरच्या येवजणे खाला अर्थीक मजती खातीर अर्ज मागयल्यात. संबंधित अर्ज आयज सावन 24 जुलय मेरेन पणजेच्या हस्तकला महामंडळांत आनी मडगांवां उपरांत एम्पोरियमांत फावो जातले अशें जाळवणदारांनी कळीत केलां. ज्या गोंयकारांची नांवां मतदार वळेरींतल्यान रद्द जाल्लीं तीं आतां एसआयआर प्रक्रियेंतल्यान रोलाचेर आस्पावन घेवपाक सुरवात जाल्या. हे विशीं लोकांची मजत करपा खातीर काँग्रेसीन 7875833833 अशी हॅल्पलायन सुरू केल्या अशी माहिती हळदोणचे आमदार कार्लोस परेरा हांणी दिल्या. ब्रिक्स देशांनी आतंकवाद सायबर धोक्यासयत जागतीक सुरक्षा आव्हानाक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्य करचें असो उलो मारला. पाकिस्तान व्याप्त काश्मीराच्या परिस्थितीविशीं पाकिस्तानान केल्ल्या विधानाचेर भारतान खर टिका केल्या. देशाची अर्थवेवस्था घटमूट करपा खातीर उदरगतीची गती वाढोवपा खातीर आनी समावेशी उदरगत सुनिश्चित करपा खातीर सगल्या भागधारकां मदीं चड सहकार्य गरजेचें आसा अशें अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी सांगलां. देशांत सुधारत आशिल्ली सुरक्षा परिस्थितीचे फाटभुंयेर तेहरानातल्या भारतीय दूतावासान भारतीयांक गरजे भायले प्रवास टाळचे अशें आवाहन केलां. आनी आतां खेळांत. संवसारीक फुटबॉल सर्तींत रातीं जाल्ल्या खेळांत पुर्तुगाल पंगडान उझबेकिस्तान पंगडाचेर 5-0 गोलांनी जैत जोडलां. क्रिस्टियान रोनाल्डो हांणी 2 गोल मारले. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. धनगर समाजाचो येस्टीत आस्पाव करून घेवपा खातीर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणा खाला शिष्टमंडळ केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची भेट घेतलें. हे शिष्टमंडळ घरमंत्र्यासयत केंद्रीय आदिवासी कल्याण खात्याच्या मंत्र्यांची भेट घेतलें. पणजी महापालिका भुरग्यांचे समितीन स्कॅन एअर संस्थेच्या जोड पालवान इकॉनॉमिक्सच्या आधारान सीसीपी टाऊन हॉलांत प्रोग्रेस हायस्कुलाच्या विद्यार्थ्यां खातीर सेफ्टी फर्स्ट ही कराटे प्रशिक्षण दिवपी मोहीम घडोवन हाडली. गोंय हस्तकला ग्रामीण आनी ल्हान उद्देग उदरगत महामंडळान गोंयचे मातयेच्या मुर्ती कलाकारांकडल्यान 2026 वर्सा खातीर गणपतीची मुर्ती करप्या खातीरच्या येवजणे खाला अर्थीक मजती खातीर अर्ज मागयल्यात. ज्या गोंयकारांची नावां मतदार वळेरींतल्यान रद्द जाल्ली ती आतां एसआयआर प्रक्रियेतल्यान रोलाचेर आस्पावन घेवपाक सुरवात जाल्या. हे विशीं लोकांची मजत करपा खातीर काँग्रेसीन 7875833833 अशी हॅल्पलायन सुरू केल्या. ब्रिक्स देशांनी आतंकवाद सायबर धोक्यासयत जागतीक सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्य करचें असो उलो मारला. देशाची अर्थवेवस्था घटमूट करपा खातीर उदरगतीची गती वाडोवपा खातीर आनी समावेशी उदरगत सुनिश्चीत करपा खातीर सगळ्या भागधारकां मदीं चड सहकार्य गरजेचें आसा अशें अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी सांगलां. आनी खेळांत संवसारीक फुटबॉल सर्तींत रातीं जाल्ल्या खेळांत पुर्तुगाल पंगडान उझबेकिस्तान पंगडाचेर 5-0 गोलांनी जैत जोडलां. क्रिस्तियान रोनाल्डो हांणी 2 गोल मारले. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आज राजधानींतल्या सेंट्रल विस्टा कॉरिडॉरा खातीर सेंट्रल सचिवालय मेट्रो स्टेशन हांगा बांदकामाच्या शुभारंभाचे उक्तावण गृहनिर्माण आनी शारी वेव्हार मंत्री मनोहर लाल हांणी केले. संयुक्त राष्ट्रांच्या माचयेर पाकिस्तानान काश्मीराचो मुद्दो उपस्थित केल्ल्या बद्दल भारतान तीव्र आक्षेप नोंदयला. पासपोर्ट सेवा कार्यक्रम 2.0 ची अंमलबजावणी, चीप युक्त ई पासपोर्टाची सुरवात, नवीन पासपोर्ट सेवा केंद्रां आनी पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्रां सुरू करप, तशेंच विक्रमी संख्येन पासपोर्ट जारी करप हाका लागून प्रवासांत सुलभता वाडटा, जागतीक संधींची उपलब्धता विस्तारता आनी नागरीक सशक्त जातात अशें परराष्ट्र वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगले. भारताच्या राजधानीत आयोजित एका उच्चस्तरीय बसकेंत ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी दहशतवाद आणि सायबर धोक्यासहित जागतिक सुरक्षे मुखारच्या वाढत्या आव्हानांचो फुडो करपाक अधिक घट्ट सहकार्याचे आवाहन केले. सेंट जॉन द बाप्तिस्त हांच्या जन्मदिसाच्या उगडासाक मनोवपी साजुआची परब आज पुराय गोंयात मोठे उर्बेन मनयली. पणजी महापालिका भुरग्यांच्या समितीन स्कॅन ह्या संस्थेच्या जोडपालवान आनी इक्विनॉक्साच्या आदारान सीसीपी टाउन हॉलांत प्रोग्रेस हायस्कुलाच्या विद्यार्थ्यां खातीर सेफ्टी फर्स्ट ही कराटे प्रशिक्षण दिवपी मोहीम घडोवन हाडली. मुंद्रा बंदरावेल्यान 3,000 किलो अंमली पदार्थ आयात करपाच्या प्रकरणाकडे संबंधित मनी लॉन्ड्रिंगाच्या एका प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय दिल्लीतल्या 5 सुवातांनी शोध मोहीम राबयता. अमेरिकेत ह्युस्टनात जाल्ल्या फिफा विश्वचषक 2026 गट के मधल्या खेळात पोर्तुगालान उझबेकिस्तानाचो 5-0 असो पराभव केलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

म्यूजिकल इयर्स आकाशवाणी एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झचे दिसतानो. आयज 24 जून आणि आयज आमच्या गोयात आम्ही मनयता सांजाव, त्यांना सगळ्या गोंयकारांक विवा सांजाव. आणि ह्या सभेची सुरवात करताना हांव विपुल तुमकां सगळ्यांक येवकार दिता आणि आकाशवाणी वतीन परत सगळ्या गोंयकारांक विवा सांजाव म्हणून परबी भेटयता. तेन्ना इश्टानो आयकूंक रावात 105.4 मेगाहर्ट्झचेर एफ एम रेनबो. आणि आता काय खिणातच आयकूंक रावात आयच्या मुखावयल्या कार्यावळींची रुपरेषा.

0: দেখো আপনার কাছে হাত 105.4 মেগাহার্টজ ওয়ার FM রেইনবো। তর শ্রোতে হো, খিড়কি বাহির বগা কায় রাডা চাল আহে। পাউস আসা ধো ধো কোসলত তোই কী জণু নিসর্গানে দেবাচ্যা ঘরচা DJ অন কেলা আহে। অশা বাতাবরণাত ঘরাত কিংবা অফিসমধ্যে শান্ত বসুন কসে চালেল? গরম চাহা, কান্দা ভজিচি প্লেট আনি জোড়িলা একদম কড়ক গাণী, লাইফ সর্টেড আহে বস। चला तर मग आजच्या ह्या थुई थुई नाचणाऱ्या शोची सुरुवात करूया एका अशा गाण्याने। आणि आज आपण ऐकूया मराठी गीतांचा कार्यावळ येते, ज्याने आपण ऐकूया अशी वेगवेगळी गीते गाणी। आणि ह्या सभेत आता ह्यावेळी ऐकू देत आहोत मिलिंद इंगळे ह्यांचा आवाज आणि आपल्या सगळ्यांचा ऑल टाईम फेवरेट गारवा। आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम आणि श्रोते हो, आता ऐकू देत आहोत मिलिंद इंगळे यांच्या स्वरात गारवा हे गीत।
1: ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दागत, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही। तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ, उन्हामागून चालत येते गार गार कातरवेळ, चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो।

श्रोतेहो, गारवा ऐकलं की मनावरची मरगळच निघून जाते. काय ती गाण्याची मेलोडी आणि काय तो फील. पण मित्रांनो, पाऊस म्हणजे फक्त खिडकीत बसून चहा पिणं नाही, पाऊस म्हणजे पावसात चिप्प भिजणं आणि आपल्या स्पेशल व्यक्तीसोबत एका छत्री कसं करून ॲडजस्ट होणं, कॉलेजच्या त्या क्यूट रोमान्सला आणि पावसाच्या धुंदीला पडद्यावर एकदम लाईव्हली पद्धतीनं मांडणार हे पुढचं गाणं. चला, स्वप्नील बांदोडकर ह्यांच्या स्वरात ऐकू देत आहोत मला वेड लागले.

श्रोतेहो, पाऊस म्हटला की समुद्राच्या लाटा, कोकणची आठवण आणि कोळी बांधवांचा डान्स डोळ्यामोर समोर येतोच. कोकणात किंवा कुठेही समुद्रकिन्यावर किनाऱ्यावर जेव्हा पाऊस कोसळतो तेव्हा तिथला माहोल एकदम जिवंत असतो. याच माहोलला एक वेगळ्याच मॉडर्न आणि कॅची बीट्समध्ये सादर करणारं हे पुढचं गाणं ऐकू देत आहोत हरिहरन ह्यांच्या आवाजात.

म्हणजे फक्त छत्र्यांची रेलचेल. आता पाऊस म्हणजे फक्त छत्र्यांची रेलचेल. पाण्यात न भिजता पाऊस पख्याचा खेळ. पक्ष्यांचा किलबिलाट आता केव्हाच झालाय दूर. आता फक्त कृत्रिम आवाजाला जवळ झालाय सूर.

0: तुम्ही कधी आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा हा एफ एम रेनबो चॅनल आणि श्रुती हो आता ऐकू देत आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे पुढचं भावगीत.
1: तुला पाहिले मी अशा सांजवेळी, नभालाही आली नशा पावसाळी.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: आणि श्रोते हो, आता ह्या कार्यक्रमातून आम्ही तुमचा निरोप घेत आहोत. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर FM रेनबो.

तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबो आणि इश्टानो आता काय खिणातच म्हणजेच बरोबर 5:58 तुमकां आयकुपाक मेळटल्यो कोंकणीतल्यान मुखेल खबरो. तोपर्यंत ऐकत रावात 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबो.

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. संयुक्त राष्ट्रांच्या माचयेर पाकिस्तानान काश्मीराचो मुद्दो उपस्थित केल्ल्या बद्दल भारतान तीव्र आक्षेप नोंदयला. पासपोर्ट सेवा कार्यक्रम 2.0 अंमलबजावणी, चिपयुक्त ई पासपोर्टाची सुरवात, नवीन पासपोर्ट सेवा केंद्रां आनी पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्रां सुरू करप, तशेंच विक्रमी संख्येन पासपोर्ट जारी करप, हाका लागून प्रवासांतली सुलभता वाडटली, जागतीक संदींची उपलब्धता विस्तारता आनी नागरीक सशक्त जातात, अशें परराष्ट्र वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगले. दिल्लीत आयोजित एका उच्चस्तरीय बसकेंत ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी आनी वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी दहशतवाद आनी सायबर धोक्यासयत जागतीक सुरक्षे मुखारच्या वाडट्या आव्हानांचो फुडो करपाक अदीक घट्ट सहकार्याचें आवाहन केलें. सेंट जॉन द बाप्तिस्त हांच्या जल्मदिसाच्या उगडासाक मनोवपी सांजवांची परब आयज पुराय गोंयांत मोठे उर्बेन मनयली. मुंद्रा बंदरावेल्यान 3000 किलो अंमली पदार्थ आयात करपाच्या प्रकरणाकडे संबंधित मनी लॉन्ड्रिंगाच्या एका प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय दिल्लीतल्या 5 सुवातांनी शोध मोहीम राबयता. पणजी महापालिका भुरग्यांच्या समितीन स्कॅन ह्या संस्थेच्या जोडपालवान आनी इक्विनॉक्साच्या आदारान सीसीपी टाउन हॉलांत प्रोग्रेस हायस्कुलाच्या विद्यार्थ्यां खातीर सेफ्टी फर्स्ट ही कराटे प्रशिक्षण दिवपी मोहीम घडोवन हाडली. अमेरिकेत ह्युस्टनांत जाल्ल्या फिफा विश्वचषक 2026 गट के मदल्या खेळांत पोर्तुगालान उझबेकिस्तानाचो 5-0 असो पराभव केलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीने वळख करून देऊपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात सप्तसूर
1: तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राचा हो FM रेनबो चॅनल 105.4 MHz इष्टानो स्टुडिओन वेळ झाला असा 6:20 आणि 20 सेकंद आणि आता ह्या सभेन मुखार तुमकां आयकूंक दिता सगळ्यांची आवडटी कार्यावळ रेनबो सांज

0: तुम्ही घेता रेनबो सान स्विकाऱ्यावळ 105.4 MHz इश्टांनो आमचो सांगात जोडून रावात आणि ऐकत रावात एकशे हो FM रेनबो.
1: FM रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
2: हय हय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
2: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
2: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
2: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
2: हय, पुराय संसारभर.
0: तुम्ही ऐकता स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो. आणि इश्टांनो आता बरोबर 6:30 तुमकां आयकुपाक मेळटल्यो कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. तेन्ना आयकत रावात 105.4 MHz FM रेनबो.

नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. संयुक्त राष्ट्रांच्या माचयेर पाकिस्तानान काश्मीराचो मुद्दो उपस्थित केल्ल्या बद्दल भारतान तीव्र आक्षेप नोंदयला.

तुम्ही ऐकता रेनबो सांज आनी आयज आमी आयकतात वेगवेगळी अशी गीतां सांजा वचा निमतान. इश्टानो त्याच निमतान ऐकूया हे मुखावयले गीत

इश्टांनो, आयज सांजाव मनयतना आमी खूब मस्ती करतना, बांयन उडक्यो मारतना आमी सांबाळून उडक्यो मारया. सांजावाची परब बरे तरेन मनोवया होच एक मनान विचार धरून आयचो दीस सारोया. ऐकुया हें मुखावयलें गीत दिव्या प्रभू हांच्या आवाजान.

0: तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झ हांगसर एफ एम रेनबो आणि ह्या खिणाक तुम्ही ऐकता रेनबो सांज ही कार्यावळ. इश्टांनो, ह्या कार्यावळीन तुमकां आनीक गीतां आयकुपाक मेळटलीं, पूण ताच्या पयलीं आयकूंक दिता कोंकणींतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात काय मुखेल खबरो. नागरिकांक कल्याणकारी सेवा पावोवपाच्या सरकारच्या चालू यत्नांतल्यान जन कल्याण शिबीर स्वयंपूर्ण गोंय कार्यावळी खाला फाल्यां रविंद्र भवन साखळे हांगा ह्या शिबिराचें आयोजन केलां. दिल्लींत आयोजित एका उच्चस्तरीय बसकेंत ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी

अधिकाऱ्यांनी आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी दहशतवाद आणि सायबर धोक्यांसहित जागतिक सुरक्षे मुखारच्या वाढत्या आव्हानांचो फुडो करपाक अधिक घट्ट सहकार्याचे आवाहन केला. धारबांदोडा तालुक्यात फाटल्या काय म्हयन्यात जाल्ल्या बुडपाच्या दुर्दैवी घटणुकांचेर कडक उपाययोजना करपा खातीर आयज कुशावती जिल्ह्याच्यो जिल्हाधिकारी एग्नाक्लेटस हांच्या येजमानके खाला एक महत्वाची बसका जाली. गोंय पर्यटन खात्यान सुधारित शेक धोरणा अंतर्गत 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2026 ह्या कालावधी खातीर पात्र खासगी शेक ऑपरेटर उपहारगृह आनी हॉटेल मालका कडल्यान अर्ज मागयल्यात. गोंय हस्तकला ग्रामीण आनी ल्हान उद्देग उदरगत महामंडळान गोंयच्या मुर्ती कलाकारांकडल्यान 2026 वर्सा खातीर गणपतीची मुर्ती येवजणे खाला अर्थीक मजत खातीर अर्ज मागयल्यात. दक्षिण अयोध्या म्हूण सध्या वळखुपी परतगाळी काणकोण हांगाच्या श्री गोकर्ण परतगाळी जिवोत्तम मठात आयज सावन जिवोत्तम विद्यापीठम ह्या नव्या वैदीक पाठशाळेक सुरवात जाली आनी सेंट जॉन द बाप्तिस्त हांच्या जल्मदिसाच्या उगडासाक मनोवपी साजुवाची परब आयज पुराय गोंयात मोठे उर्बे उमेदीन मनयली. आनी इतल्यान मुखेल खबरो सोंपल्यो.

तर इश्टानो तुमका सगळ्यांक परत एकदा सांजावाची परबी आनी ह्या गीता संघटनाची ही रेनबो सांज कार्यावळ हांगाच सोपता. तुम्ही एकदा रावा 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबो.

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

अनुष्ठान तुम्ही घेता फोन इन कार्यावळ हिंदी फिल्म गीतांची आणि ह्या आता बरोबर 7:20 तुमका ऐकूपाक मेळटल्यो कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो तोपर्यंत ऐकत रावात हे गीत

इश्टानो, तुमी आयकता हिंदी फिल्म गितांची फोनीन कार्यावळ. तुमी कॉल करून आयकुपाक शकतात तुमकां जाय ती आवडीची गितां. तर ह्या खिणाक मुखार आयकून दिता अभिजीत हांच्या आवाजान हें मुखावयलें गीत.

इष्टांनो, तुम्ही ऐकता स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो, आणि ह्या खिणाक चालू असा कार्यावळ हिंदी फिल्म गीतांची फोन इन कार्यावळ. ह्या कार्यावळीन तुम्ही कॉल करून ऐकुपा शकता तुमचे आवडीची गीतां. त्यांना वाट कोणाची पळयतात, घेयात मोबाईल हातीन आणि डायल करात आमचो नंबर. आमचो नंबर जावन असा 2224457. सुरवातीक 0832 डायल करपाक विसरू नका. त्यांना कोणाचीच वाट पळू नका, मनांग येता तसो फोन करात आणि ऐकात तुमचे आवडीची गीतां. त्यांना हाच्या पयली आमकां एक फरमायश आशिल्ली, रिक्वेस्ट आशिल्ली शिवा सावंत हांची. तांच्यांनी मागयल्लें आसा जोश फिल्मांतले हें अभिजीत हांच्या आवाजांतलें गीत. त्यांना शिवा सावंत बाब, हें गीत तुमचे खातीर अभिजीत हांच्या आवाजान जोश फिल्मांतलें.

देग उदरगत महामंडळान गोंयच्या मूर्ती कलाकारां कडल्यान 2026 वर्सां खातीर गणपतीची मूर्ती येवजणे खाला अर्थीक मजती खातीर अर्ज मागयल्यात. दक्षिण अयोध्या म्हूण सध्या वळखुपी परतगाळी काणकोण हांगाच्या श्री गोकर्ण परतगाळी जिवोत्तम मठात आयज सावन जिवोत्तम विद्यापीठम ह्या नव्या वैदीक पाठशाळेक सुरवात जाली आनी सेंट जॉन दे बाप्तीस हांच्या जल्मदिसाच्या उगडासाक मनोवपी सांजवाची परब आयज पुराय गोंयांत मोठ्या उर्बे उमेदीन मनयली. इतल्यान मुखेल खबरो सोंपल्यो.

इष्टानो सुमन कल्याणपूरकर आमच्या मदी ना, पण तरी पण त्यांचा आवाज सदांच आमच्या काळजान आणि मनात उरतलो हातून मातूय दुबावना. आता फुडे वचूया अशा एका गीताकडेन जे ऐकले की काळजान मोग फुलता. संगीत विश्वातले दोन महान जादूगार गान कोकळ्या लता मंगेशकर आणि तलत महमूद, त्यांचा हा रोमॅन्टिक अंदाज ऐकूया ह्या मुखावल्या गीतातल्या.

एक बहनो तुम्हें कहता सदाभार गीतांची कार्यावळ आणि आता ऐकताले हे लता मंगेशकर आणि तलत महमूद हांचा हो जोड आवाज कितले ओढलायणे गीत आज ह्या सदाभार गीतांची सफर तुम्ही अनुभवतात फकत 105.4 मेगाहर्ट्सांचेर. इष्टांनो आमच्या प्लेलिस्टातले हे फुडले सादरीकरण असा हेमंत कुमार हांचे. हेमंतदा हांचो आवाज म्हणल्यार निखळ अमृत. ऐकूया हेमंत कुमार हांचो हो सदाबहार मखमली आवाज सदाबहार गीतांच्या कार्यावळीत.

इश्टांनो, ढल गया दिन हो गई रात, पूण आमची गीतांची रात अजून सोपिल्ली ना. आयकुबेनो, संगीत म्हळ्यार भाव, आनी मुकेशजींच्या आवाजा परस चड भाव कोणाच्या आवाजान आसतलो. चला तर मनाच्या खोल कोनशाक स्पर्श करपी हे मुकेशजींचे मुखावयले गीत आयकुया सदाबहार गीतांच्या कार्यावळीत.

0: श्रानो, तुम्हें कहता सदाबहार गीतांची कार्यावळांनी ह्या कार्यावळीन घेऊया आता एक लहानसो विसव.
1: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान.
2: हय हय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
2: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव न्यूज सिलेक्ट करात.
2: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
2: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
2: हय, पुराय संसारभर.
0: तुम्ही ऐकता स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो आणि ह्या खणाक तुम्ही ऐकता सदाबहार गीतांची कार्यावळ. ऐकूया आता ह्या कार्यावळी.